टेस्ट माइक।

बीबीएस मुंबई, बीबीएस मुंबई, बीबी स्टुडिओ टाइम चेक 5:31 सेकंड झाले.

व्हीबी स्टुडिओ आर्टिस्ट माइक टाइम चेक 5:23 सेकंद झाले. ठीक आहे ओके ओके.